नमस्तंग सुयेक्या नमस्तंगा नेक्या नमस्तंगा पूते नमस्तंगा जूपे नमस्तंग नरकर्मे नमस्तंग नरपरमे नमस्तंग नरदेशे नमस्तंग नरपेशे नमस्तंग नरनामे नमस्तंग नरकामे नमस्तंग नरताते नमस्तंग नरकाते नमस्तंग नरतूते नमस्तंगा पूते नमस्तंगा लोके नमस्तंगा सोके नमस्तंग नरतापे नमस्तंगा थापे नमस्तंग तरमाने नमस्तंग निधाने नमस्तंगा गाहे नमस्तंगा बाहे नमस्तंग त्रबर्गे नमस्तंग सर्गे नमस्तंग प्रपुगे नमस्तंग सोजोगे नमस्तंग रंगे नमस्तंग पंगे नमस्तंग गम्मे नमस्तस्तर मे नमस्तंग जलाश्रे नमस्तंग निरासरे नमस्तंग जाते नमस्तंग पाते नमस्तंग मजबे नमस्तस्त अजबे अदेसंग देशे नमस्तंग पीसे नमस्तंग नरतामे नमस्तंग नरबामे नमो सर्व काले नमो सर्व दयाले नमो सर्व रूपे नमो सर्व भूपे नमो सर्व खापे नमो सर्व थापे नमो सर्व काले नमो सर्व पाले नमस्तस्त देवे नमस्तंग पिवे नमस्तंग जनमे नमस्तंग सोबन में नमो सर्व गौने नमो सर्व पौने नमो सर्व रंगे नमो सर्व पंगे नमो काल काले नमस्तस्त दयाले नमस्तंग बरने नमस्तंग मरने नमस्तंग जरा रंग नमस्तंग करता रंग नमो सर्व तंदे नमो स्तबंदे नमस्तंग नरसाके नमस्तंग नरबाके नमस्तंग रहीमे नमस्तंग करीमे नमस्तंग अनंते नमस्तंग महंते नमस्तस्त रागे नमस्तंग सोहागे नमो सर्व सोखंग नमो सर्व पोखंग नमो सर्व कर्ता नमो सर्व हर्ता नमो जोग जोगे नमो भोग भोगे नमो सर्व